नमस्कार मित्रांनो, मी सौ श्रुती माने सर्वप्रथम सर्वांचे या कार्यक्रमात स्वागत करीत आहे. मी आज तुम्हाला विनेरची ग्रामदेवता श्री झोलाई माता या विषयावर काही माहिती सांगणार आहे. झोलाई माता ही माझी आराध्य देवता आहे. आपल्या आराध्याबद्दल सांगावे तेवढे थोडेच असते, परंतु मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. श्री झोलाई माता मंदिर विनेरे गावच्या पूर्व व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नागेश्वर व मल्लिकार्जुन नदीच्या संगमावर बसलेले एक सुंदर मंदिर. निसर्गाच्या सानिध्यात आजही आपली सुंदरता राखून आहे. हे एक पौराणिक मंदिर असून पूर्वीच्या मंदिराच्या कलाकुसरीची झलक आजही त्यात दिसते. शिवाजी महाराज दक्षिणेकडे स्वारीवर जात असताना देवीचे दर्शन घेऊनच पुढे जात असत. श्री झोलाई देवी 84 गावची मालकीन म्हणून ओळखली जाते. 84 गाव म्हणजे पूर्वीचा महाड तालुका आणि म्हणूनच तिला महाड या ठिकाणी मानाचं स्थान आहे. तिचे भक्त अखंड रायगड जिल्ह्यात आहेत. हमखास नवसाला पावणारी देवी म्हणून तिचा नावलौकिक आहे. महाड मध्ये सरकारी इतमामात तिची खणा नारलानी ओटी भरून बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली जाते. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून तिची आराधना केल्यास येणाऱ्या संकटातून सही सलामत सोडवते व भक्तांच्या हाकेला धावून जाते. त्यांच्यावर कोणतेही संकट आल्यावर दूर करते. झोलाई देवीच्या दोन बहिणी आहेत, एक तामणा गावची जननी व शिरसोनची कालकाई आणि महाडचा वीरेश्वर हा देवीचा भाव आहे. वर्षातून एकदा झोलाई देवी भावाला भेटण्यास जाते. जाताना खूप आनंदात असते, भाविकांना आशीर्वाद देते. ज्याप्रमाणे मुलगी माहेरी जाताना आनंदी असते, त्याचप्रमाणे झोलाई देवी भावाला जाताना आनंदी असते. नवरात्राच्या उत्सवामध्ये असंख्य भाविक तिच्या दर्शनाला येतात व शिमगो उत्सवामध्ये तर भक्तांचा महापूर लोटतो, कारण तिचा हा उत्सव फाल्गुन वैद्य तुकाराम बीज या दिवशी भरतो. त्यावेळी भाविकांचा अमाप गर्दी असते. या देवीच्या चरणी नतमस्तक होते. धन्यवाद.

नमस्ते रिज इंडिया, मेरा नाम उमा गणेश दारू है और मैं करमाड़ गांव में जो रिज इंडिया सेंटर है वहाँ एज अ ब्यूटी ट्रेनर हूँ। आज मैं आपके सामने एक कविता पेश करने वाली हूँ जिसका नाम है कना। ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी। क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून। माहेरवाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळे हाती जाईल कशी बायको मात्र वाचली। भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडी ठेवली। कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखल गाळ काढतो आहे आहे, पडकी भिंत बांधतो आहे। खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला। मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा।